दोस्तों इन बूथ सदा ये शशि सुमन कुणाल पंडित व कानिका व इन हम तरानी दीगरी बेसदा ये अरिजीत सिंह मुश्तबा अजीज नाजा व दीगरान।